गीतांग सालगारी रंग तेपेन टेन मना गीतांग रे तेपेन गे चु अर्को घुर्के ज्याबा तामाङ वाई वाई रिकाई मुला निर्मला घिसिङ थेन रोशन लामाला वाई से विवन मुला याङला माया दा खाल्छे नुन डहा आलागै याङला मायारी खाल्छे नुन जाल आक्लाङ्गै स्यान्जा वाई ग्याम्नुन गेन गे या